शाम 7:40 ते तुसी सुनोगे सबरंग च अफसाना निगार डॉक्टर मोहम्मद सालिक जमील।